0: सामने खड़ा है। आज मैं बकतोय काल परवा पासोन, कुछ कुत्ते रोज भोक रहे हैं, पण मी तुम्हाला सांगतो कुत्ते झुंड में आके भोकते हैं, शेर अकेला आता है, कुत्ते भोकते रहते हैं, टाइगर शिकार करता है, और कुत्ते भोकते रहते हैं और टाइगर दहाड़ता है। ये शिवसेना है, ही शिवसेना है। ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आगे आगे देखो होता है क्या।
1: आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत, बरं उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत। मम्मी जर कोणाला भेटत नव्हतं तर गदेडा तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या, 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत। पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल। पण मी गर्वाने नाही बोलू शकत, कारण मला माहितीये की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे। आणि याचं भान मला आहे। आपण जी ज्या वेळेला सगळ्या महिलांना माहिती आहे, आता शहरामध्ये तर काही जंगलतोड बेसुमार चाललेली आहे।

0: सामने खड़ा है। आज मैं बक्तोय काल परवा पासोन कुछ कुत्ते रोज भोक रहे हैं, पण मी तुम्हाला सांगतो कुत्ते झुंड में आके भोकते हैं, शेर अकेला आता है। कुत्ते भोकते रहते हैं, टाइगर शिकार करता है, और कुत्ते भोकते रहते हैं और टाइगर दहाड़ता है। ये शिवसेना है, ही शिवसेना है। ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आगे आगे देखो होता है क्या।
1: आणि काय, उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत? बरं उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत। मग मी जर कोणाला भेटत नव्हतं तर गदेडे तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या, 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत। पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल। पण मी गर्वाने नाही बोलू शकत, कारण मला माहितीये की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे। आणि याचं भान मला आहे।